नमस्तंग धृतूते नमस्तंग पूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग धृतापे नमस्तंग थापे नमस्तंग क्रमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग तरभर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्मे नमस्तस्त्रम्मे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग जराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग पेशे नमस्तंग निरतामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवै नमस्तंग अपेवै नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौने नमो सर्वपावने

राजा तख्त टिकै गुणी भय पंचाय नरत। बाबा साचा साहिब दूर ना देख, सर्ब जोत जग जीवन सिर